0: सतकर्ता श्लोक मला पहला विस्मानाथ विस्मात वेद विस्मात जी विस्मात पे विस्मात रूप विस्मा रंग विस्मात नागे फिरे जन विस्मात कौन विस्मात पानी विस्मात अग्नि खेरे बडान विस्मात अर्थी विस्मात खानी विस्मात साधके प्राण
1: विस्मात स्नोक विस्मात विजोग विस्मात पुख विस्मात पोग विस्मात शिफ्त विस्मात सला विस्मात औदल विस्मात रा